0: होते होते होते प्यार होता है।
1: Well, program te ko dishwa git hunibo Lata Mangeshkar laka waste film ase Warant. Git likhi hoise Anand Bakshi aur music di hoise R.D. Burman.